तुमच्या ताका दरबारा तुमच्या ताका दरबारा अंत नहीं किछ पारावारा कोट कोट कोट लखदा।